तिथला एका सपाट आणि मनोहर स्थळाकडे अंगुली निर्देश करून श्रीराम म्हणाले, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदा किनीच्या तट निकटी, चित्रकूट हा हेच तपोवन, येथ नांदती साधक मुनिजन, सखे जानकी तरी अवलोकन, ही निसर्ग शोभा भुलविदिठी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, पलाश फुलले बिल्व वाकले, पलाश फुलले बिल्व वाकले, भल्ला तक फल भारे लवले, दिसतिन याना मानव शिवले, ना सैल लतांची कुठे मिठी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, किती फुलांचे रंग गणावे, किती फुलांचे रंग गणावे, कुणा सुगंधा काय म्हणावे, मूक रम्यता सहज दुनावे, येताच कूजने कर्णपुटी, या मंदाकिनीच्या तटनिकटी, कुठे काढिती कोकिल सुस्वर, कुठे काढिती कोकिल सुस्वर, निळा सूर तो चढवी मयूर, रत्ने तोलित निज पंखावर, संमिश्र नाद तो उंचवटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, शाखा शाखा वरी मोहळे, शाखा शाखा वरी मोहळे, मध त्यांच्यातील खाली निथळे, वन संजीवक अमृत सगळे, ठेविती मक्षिका भरून घटी, या मंदाकिनीच्या तट निकटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीच्या तट निकटी, हा सौमित्रे, हा सौमित्रे सुसज्ज सावध, दिसली लपली क्षणात पार्थ, सिद्ध असूदे सदैव आयुध, या वनी श्वापदा नाही तुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, जानकी साठी लतिका कलिका, तुझिया माझा भक्ष सायका, उभय लाभले वनात एका, पोचलो एथती शुभची घटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, जमव सत्वरी काष्टे कणखर, उटज यास्थळी उभवू सुंदर, शाखा पल्लव अंथरुणीवर, रेखुया चित्रये गगनपटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी।